0: तुम्ही ऐकूनच आहात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी. आईच्या कोंगणी प्रसारात तुमका समईस्तांक मोगासो स्वागत.
1: सर वीक्षकांक नमस्कार. आणि आईच्या आंगडी असो दुसरो पंगड असा. आणि वो पंगड या वर्षा जाल्ल्या हर एका स्पर्ध्यांनी ताणी पात्र घेतलो असा. फकत घुमटा गायन मात्र न्ही, आमचो गायन स्पर्धो, नसपा स्पर्धो, ओव्योवेर स्पर्धो आणि हर एक स्पर्ध्यांत ताणी पात्र घेवन या वर्सा वो पंगड लोका मोगाळ जाल्लो आसा. आनी वो पंगड आसा गांवांत शिरताडीचो विन एन फ्लाय मेलोडीज. वो पंगड आतां आयतो जाला आपलें दुसरें प्रदर्शन आयच्या आंगड्याचें तुमचे समोर सादर करच्याक. तर आतां आमी ह्या पंगडाचें प्रदर्शन वीक्षण करचें.

0: देव बरें करूं विन एंड फ्लाई मेलोडीज शिरताडी या पंगडाक तांचे प्रदर्शन भू अपुरबान या आंकड्यांत सादर केल्ल्याक मुखले आंकड्यांत आनी दोन पंगडाचे प्रदर्शन आमी यस कोंकणी दायज कार्यक्रमांत तुमचे मुखार सादर करतां. सोमेस्तांक नमस्कार. सोमेस्तांक देव बरें करूं.
1: You're listening to Radio Sarang, 107.8 FM. काणी जिणये संगत बरयणार स्टॅन अगेरा मुल्की सादर करता रनिटा पायस कारकोळ प्रस्तुत ओमान. टोरोंटोच्या पियर्सन विमान निलदणांतावन उबुरले विमान जर्मनीच्या फ्रँकफर्ट निलदणांत धरणीक उमो दिताना वरां सकाळींची

0: तुम्ही ऐकोना सात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजनी आयच्या कोकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगासो स्वागत.
1: सर वीक्षकांक नमस्कार. आणि आयच्या आंगड्याचो दुसरो पंगड असा आणि वो पंगड या वर्षा जाल्ल्या हरियेका स्पर्ध्यांनी ताणी पात्र घेतलो असा. फकत घुमटा गायन मात्र न्ही, आमचो गायन स्पर्धो, नसपा स्पर्धो, ओव्योवेद स्पर्धो आणि हरियेका स्पर्ध्यांत ताणी पात्र घेवन ह्या वर्सा वो पंगड लोकां मोगाळ जाल्लो आसा. आणि वो पंगड असा गावांत शिरताडीचो

एन फ्लाय मेलोडीज वो पंगड आता आयतो जला आपले दुसरे प्रदर्शन आयच्या अंगड्याचे तुमच्या समोर सादर करचाक. तर आता आम्ही या पंगडाचे प्रदर्शन वीक्षण करचे.

0: ದೇವರೇ ಕರು ವಿನ್ ಅಂಡ್ ಫ್ಲೈ ಮೆಲೋಡೀಸ್ ಶಿರ್ತಾಡಿ ಯ ಪಂಗ್ಡಾಕ್ ತಂಚ ಪ್ರದರ್ಶನ ಬೂ ಅಪುರ್ ಬ್ಯಾಂಡ್ ಯ ಅಂಕಡೆ ಅಂತ ಸದರ್ ಕೆಲ್ಯಾಕ್ ಮುಕ್ಲಿ ಅಂಕಡೆ ಅಂತ ಅನಿದೋನ್ ಪಂಗ್ಡಾಚ ಪ್ರದರ್ಶನ ಅಮ್ಮಿ ಎಸ್ ಕೊಂಗ್ನಿ ದೈಸ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ತುಮ್ಚ ಮುಖಾರ ಸದರ್ ಕರ್ತಾವ್ ಸುಮೇಶ್ ತಾಂಕ್ ನಮಸ್ಕಾರ ಸುಮೇಶ್ ತಾಂಕ್ ದೇವ್ ಬೋರೆ ಕೊರು
1: You're listening to Radio Sarang, 107.8 FM. Kani, Jeeniye Sangat. Barainar, Stan Agera, Mulki. Sadar Karta, Ranita Pais, Karkol. Prastut Oman. Toronto cha Pearson Viman Nildana Taun Ubulne Viman, Germany cha Frankfurt Nildana Antu Dharnik Umodita Na. Vora Sakalinchi, Sat Utralli. क्रियेविणे स्थिर स्थिते तावन मेकलो जावन सुडसुडीत साल आपणावंक स्टीवनाक मातशे त्रास भोगले सारकी न्हीद नासतना दोळे उलपताले विमानार गोंटले सड जावन या पैणाच्या पुरासणेन ते सारखे नेणा ताची तकली फडताली लॅपटॉपाचे बॅग खांद्यार घालन तो वॉशरूमाक प्रवेश जालो दांत नितळ करन आनी कुडीचे घर सुदारसून ताणें उदक तोंडाचेर मारले ताका दादूसकाय भोगली मुंबय वेच्या संयोजीत विमानांत पैण मुखार सुंक लगभग 3 वरांची अवधी आशिल्ली मुखामळ पुसून तो वॉशरूमातावन भायर निकाळलो ड्युटी फ्री दुकानां भोंवती ताणें भोंवडी आरंभ केली युरो पयशे मापांत उल्लेख केल्ली मोलां ताका म्हारग म्हणून भोगली वस्तू खरेद करूंक तो प्रेरीत जालो ना कॉफी शॉपा लागीं ताची साल रावली कावंटराच्या फाटल्यान आसच्या लायनीर तो मुखार सरलो पांच गिरायका उपरांत ताची सर्ती आयली सँडवीच आनी कॉफी फरमावन ताणें क्रेडीट कार्ड मुखार काडलें आमकां माफ करीजे कावंटराच्या सलयेन असहायकता व्यक्त केली क्रेडीट कार्डाचें यंत्र सारकें चलना दुरुस्ती जाता पर्यंत आमी फकत नगदी स्विकार करतांव स्टीवनाच्या बोल्सांत कॅनेडियन डॉलर्स आशिल्ले तरी तो कितेंगी चिंतून नरगालो डॉलर्स फारीक केले तर पाटीलापचे चिल्लर युरोन मेळटले आनी ते चिल्लर एक्सचेंज कावंटराक वचून डॉलर्साक परिवर्तन करच्या परिश्रमाक ताचें मन आयकलें ना फळाराची आशा सोडून तो गुलो पाटी गुंताना फाटल्यान उबे आसच्या स्त्रियेच्या दोळ्यांक ताची दिस्ट आपलेसकी भेटली जेनिफर घडीभर स्टीवनाक सोपनेल्ल्या जिन्सी भास जालें जिणयेचे चरित्र तावन विसरल्ल्या अवस्वराचें पान बलिश्ट तुफानी भोगणांनी उक्तें जालें स्थिमिताक येवंक तो कश्टालो सड उणे 10 वर्सां आदीं मुंबयच्या ऑर्लेम इगर्जेंत जेनिफरा संगी ताचें लग्न जाल्लें आनी 2 वर्सां भितर वेगळासार जाल्लो उपरांत विवाह विच्छेदन संबंदी मिलागत जाल्ले शिवाय फाटले जायते वर्सांनी भेटसो संद्राप उदेवंक नातलो स्टीवनाक सनीन जावंक घळाय जाली नॅक्स्ट कावंटराच्या सलयेन ताका जागयलो हाय जेनिफरान वंदिलें क्रेडीट कार्ड स्विकार करिनात म्हणून हांवें आयकलें म्हजे लागीं युरो आसात तुजी आडकळ ना तर तुजें बिल हांव फारीक करतां स्टीवनान परवानगी दिवच्या पयलें तें मुखार सरलें आनी ताणें 2 कॉफी आनी सँडवीच फरमायलें कावंटराच्या सलयेन दिल्ले ट्रे उखलून ताणें कोनशाचें मेस सोदलें बगलेनसच्या आरशांत निलदाणाचो रनवे सलिसायेन दिसतालो पाटलाव करून आयिल्ल्या जेनिफरान बसका घेतली एक सवाल स्टीवनाच्या मतींत ऑप्शन्स उदेलें फ्रँकफर्ट एअरपोर्टांत जेनिफर एक्सुरे खंयसर प्रवास करून आसा हांव डुसलडॉर्फाक कॉस्मेटीक आनी सोबायेचे वस्तू प्रदर्शनाक गेल्ली तिणें ताची चिंतना वासले परी जाप दिली आतां पाटी मुंबयच्या वाटेर आसा हांवें काम करच्या कंपनीन म्हाका प्रतिनिधी जावन धाडलें हांव फाटल्या 3 वर्सां तावन कॅनडाच्या ब्रॅम्पटनांत वस्ती करून आसा स्टीवनान विसारच्या पयले माहीत दिली काजार जाल्ले संदर्भी कॅनडांत वस्ती करचें आलोचन कळयतना तूं आयकलो न्हय आतां स्वखुशेन परदेशाक गेलाय जेनिफरान हांसोवन दुरसालें तवळ त्या करसाक हांव तयार नातलो स्टीवन हांसलो ना बँड्रांत एक फ्लॅट घेजय म्हणच्या उद्देशान उरवणेचें हांवें तवळ चड ध्यान दिल्लें बँड्राच्या फ्लॅटा खातीर उरवणी गरज म्हणून समजल्लोय पूण सांगात आस हांवें काम सोडून घर आनी भुरग्यांक पळयजय म्हणून पाटीक लागल्लोय जेनिफरान मुखारसिलें एका काजारी स्त्रियेन घोवाच्या गरजांचेर सडीत म्हत्व दिजय म्हणून हांव समजल्लो स्टीवनान चिंतून जाप दिली तुजें आयकून काम सोडून हांव गुरवार जाल्लीं तर डिवोर्स जाताना फस्त आशिल्लीं जेनिफराक स्वरांत आपले निर्धार असो गर्व निशेतालो. आपल्यो गरजो सुदारसूंची जबाबदारी आपले बायलेन घेजय म्हणून गोवान अपेक्षांत कितें सूख आसा म्हणून म्हाका बघना, म्हणालो स्टीवन. बायलेचे कुशेंक महत्व दिवची एका घोवाचें कर्तव्य जावन आसा म्हणून हांव समजतां, जेनिफरान स्पश्ट केलें. पूण तुजे सुरात सोडूंक तूं तयार नातलोय. हांवें कितेंय विसरल्यार अनावश्यक खर्च म्हणून पुसून काडटलोय. तुजी परवानगी नासतना म्हजीस जोड मोडूंक म्हाका अधिकार नातलो. तवळच्या दिसांनी उरवणी म्हजें सपन जावन आसलें. कितेंय जावं, अंधेरी सोडणू बँड्रा पावजय म्हणून म्हजें सपन जारी जालें ना. घरांची मोलां आकाशाक चडलीं. डॅडी आनी मम्मा देवा दिन जातस हांवें देश सोडलो, कॅनडाची वाट धरली. जिणेंत बदलावण गरज म्हणून म्हाका भोगलें. स्टीवनान सँडविचाक घास मारलो. म्हाका भोगता दादल्यांचो गरजो केन्नाय स्वकेंद्रीत. जेनिफरान पॅकेट पिंजून साखर कॉफयेक ओतली. बायलेंच्या इच्छांक उणें गुमान दितात ही ओपार दोगांयकी लागू जाता म्हणून हांव समजतां. आतां हास्य प्रयत्न केलें स्टीवनान. गोवाच्या गरजांक तांचो बायलो केदळ गुमान दितात. एक विशय सांगूंक हांव विसरली, जेनिफरान विशय पाटी उस्तिलो. आमचो वेगळ्यासार घडूंक नातलो तर भौशा तुजें बँड्रांत फ्लॅट घेवचें सपन सालिसायेन जारी जाता आसलें. तें कशें? हांव फाटले 2 वर्सां तावन मम्मा संगी बँड्रांत वस्ती करनासां, जेनिफराची जाप आयली. 2 वर्सां आदीं म्हजो डॅडी अंतरलो. ताचे इन्शुरंसाचे व्हड आयवज आमच्या वांट्याक आयलो. आमची आर्थीक अडचणी निवारली आनी आमी बँड्रांत फ्लॅट घेतलें. तो फेरगो तुज्या डॅडीच्या वांट्यासो आनी ताचो खरो हक्कदार फकत तुजी मम्मा, स्टीवनान चिंतून जाप उसारली. आमी सांगाता जियेव नासल्यांव तर हांव ती सवलता खरेंच स्विकार करतनातलो. घमंड तुका तवळी आसलो आनी आतांय उणें आसचे परी म्हाका भोगना, जेनिफर परत दुरसलें. वेगळासाराच्या इतल्या वर्सां उपरांत एका परदेशी एअरपोर्टांत विचित्र संघटन जावन भेटलें हांव. एकामेका दुरसानासतना हेर कितेंच उलोवंक विशय ना. भौशा वेळा संगी सुकून गेल्ले तातसार झाडू मारन भायर उडोवचे अक्रेयेचें प्रयत्न हें. चिंतामग्न जाल्ल्या स्टीवनान जाप दिवंक गळाय केली. कित्याक मौन जालोय? जेनिफरान कॉफयेचो घोट घेतलो. एक विशय मात्र सत, स्टीवनान लंब श्वास सोडलो. एकामेकाचे बरे गूण सोदून प्रशंसा करचे काळीज आमकां आदी कशेंय नातलें आनी आतांय ना. एक फरक आसा, जेनिफरान आपली चिंता व्यक्त केली. आदी एकामेकाचे अवगूण सोदून असंतुष्टता उसारतना मौन क्रोधीत जातालें. आज राग आनी द्वेषाची फुगासण ना. कितेंय जावं, वेगळासाराचे संगी आमचे बंदपास मुक्त जाले. याद आसा तुका? स्टीवन असो उडस जिवो जालो. सर्गतावन देवुल्लें सोबायेचें जोडें म्हणून आमकां रस्पेरा दिसा सर्वांनी होगला पुसारलें. याद आसा? जेनिफरान तकली हालयली. पूण भौतीक रूप आनी सोबायेचेर जिणये सांगात सल ना म्हणच्या सताक आमचो वेगळासार एक निदर्शन. जिणये सांगात यशस्वी जायचे तर मानसीक ताळमेळ आनी संयोजन अती आवश्यक. मानसीक ताळमेळ आनी संयोजन हर एका यशस्वी लग्न जिवितांत आसता? स्टीवनान सवाल उडयलें. जेनिफरा लागीं जाप नातली. मानसीक संयोजन सुखच्या लग्न जिवितांत संधान म्हणसो सॅक्रिफीस बचाव करता, जळणाऱ्या जिन्सी स्टीवनान चिन्नां प्रकट केली. संधान म्हणच्या दर्यार सोडून जियोचें सैराण तुका नातलें मात्र न्ही, जेनिफर क्षीण हासो हासलें. म्हजे थंय बिल्कुल नातलें. आतां आसा? स्टीवनान खिणा भितर सवाल केलें. जेनिफरान जाप दिली ना. ध्वनिवर्धक यंत्राचेर मुंबय वेच्या विमानाचें घोशण जाल्लें आयकून तें उठलें. भौशा आमचे पयणी कस विमानार नमियारला. स्टीवनान ट्रे विंचून कागदाच्यो बश्यो आनी कोपां कचरा डब्यांत घालीं आनी ट्रे उकलून कचरा पेटे वयर दवरले. चॅक इन कावंटराच्या लायनीचेर ती उबें जाली. तूं अजून एक सुरू जेवन आसाय? कितें गी चिंतून आसच्या जेनिफरान अचानक विचारलें. उडोवन पडलो स्टीवन. ह्या सवालाच्या जापींत जेनिफराक कित्याक तहल? परत आपले जिणेंत लागीं सरचे प्रयत्न करनासा? पुरुश प्रधान समाजेंत एक सुरें जियोन सलवाल आसतलें. हांव एक सुरो ना, स्पश्ट केलें स्टीवनान. हांवें म्हज्या जिणेंत इंटरनेटाक जिणीय संघात जाऊन घेतला. दीस थावन रात पर्यंत सडीत वेळ दफ्तरांत आणि घरांत हांव इंटरनेटार पाशार करता. आजकाल सुपरमार्केट, कॅटरिंग थावन दिसपडतें जेवण, लॉन्ड्री, क्लिनिंग सर्विस इत्यादी गरजो सलीसायेन पूर्ण करच्यो कंपन्यो इंटरनेटार आसात. अनाथालया थावन एका भुरग्याक पोसको जावन घेवची विलेवारी केल्या. लैंगीक खुशालाई अंतर जाला थावन जोडी येत म्हणजे चिंताप मतींत उदेरें तरी स्टीवनान तें प्रकट केलें ना. तुवें जिणये संघात सोदलाय? स्टीवनान मात्सी गळायकरन मुखारसिलें. जिणये संघात? जेनिफर हसलें. हांवें जर्मन शेपर्ड जातीचो पेटो पोसला. हांवें सांगिल्लें पर्य आयकता. म्हज्या खंयच्याय उतराक इन्कार करिना. हांव जिणयेन खुश्श आसा. लैंगीक खुशालायाचेर आपणाक आदीन थावन विशेस हार बसनातल्लो आनी आयले वार ते अत्रेग जायते शेळल्यात म्हणसो विचार मेंदांत पालेलो तरी जेनिफरान तो मुक्त केलो ना. चेक इन काउंटरात हांव न्हू पाशार जावन विमानांत रिकतना ती अलग अलग जाली. तांच्यो बसका सांगाताना मियारूंक नातल्यो. समाप्त.

0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी. आईच्या कोंगणी प्रसारात तुमका समईस्तांक मोगासो स्वागत.
1: नीव केळता इदिरा रेडिओ सारंग 107.8 FM. इदु बण्ण बण्णद बदुको. नावीगा बहुभाषा हाडुगळन्नु केळोण.